0: वर अजूनही हजारो लोक बेपत्ता. आता सविस्तर बातम्या. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही. वाजवी दरात पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेचे भाव सुमारे 20% कमी झाले असून किरकोळ बाजारातील भावही उतरू लागले आहेत. देशभरातील साखरेचे दर आणि साठा यावर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्र शासनानं साखरेच्या साठ्यावर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं साखर विक्रेते वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी केल्या आहेत. साखर विक्रेते आणि वितरकांना कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही ठिकाणी 400 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. तसंच साखर प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांनाही साखर प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. साखरेच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी कालपासून विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्यात राबवण्यात येत असलेला कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत प्रमाणित बियाणं वितरणासाठी केंद्र सरकारनं अनुदानाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. केंद्राच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं काल सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार आता तूर उडीद आणि मसूर या कडधान्यांच्या बियाण्यांच्या किमतीत 100% किंवा कमाल 12,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात येणार असून हरभरा आणि इतर कडधान्यांसाठी 75% किंवा कमाल 6,000 रुपये प्रति क्विंटल अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. सुधारित अनुदानामुळे शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचं प्रमाणित बियाणं परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल. तसंच कडधान्यांचं उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल अशी प्रतिक्रिया भरणे यांनी दिली आहे. पुढील 5 वर्षात मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक महाराष्ट्राचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नाशिक उपपरिसर प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. नाशिकच्या वाढत्या औद्योगिक आणि आर्थिक विकासावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. ते म्हणाले,
1: पण मला अतिशय आनंद आहे की गेल्या 10-12 वर्षांमध्ये सातत्याने नाशिकला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोजेक्ट केलं, या ठिकाणी वेगवेगळ्या क्षमता निर्माण केल्या आणि आज पुन्हा एकदा नाशिक हा या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये परत रिबाउंड करतोय आणि मी या ठिकाणी आजच सांगतो की पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुण्याच्या खालोखाल एक महत्वाचं ग्रोथ इंजिन आपलं नाशिक असणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.
0: उद्यान विज्ञान, अन्न प्रक्रिया उद्योग, विमान संचालन शास्त्र, औषध निर्माण, जैवशास्त्र, वाहन तसंच उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे नाशिकमध्ये अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि त्यामुळे नाशिकच्या विकासाला एक नवी गती मिळत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. दिंडोरी तालुक्यातील मौजे चाचळगाव येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. तसंच नाशिक इथं भरवण्यात आलेल्या 3 दिवसीय महाकुंभ भक्ती संगम सोहळ्याचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार असलेल्या या महासोहळ्याची सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. नाशिक महापालिकेच्या 50 ई बसेसचं लोकार्पणही फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. आज देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. या दिनाच्या औचित्यानं पुण्यात आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं होत असलेल्या या उपक्रमातून क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं महत्व अधोरेखित केलं जाणार आहे.

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भावा बहिणीच्या प्रेमाचं नातं साजरा करणारा रक्षाबंधनाचा सण काल देश तसंच राज्यभरात पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरा करण्यात आला. लातूर आणि सांगलीमध्ये झाडांना राखी बांधून वृक्ष रक्षाबंधन करण्यात आलं. बीडमध्ये पोलीस दलाकडून रक्षाबंधनाची भेट म्हणून चोरीस गेलेले दागिने आणि अन्य मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत एक राखी सुरक्षेची हे अभियान राबवण्यात आलं. गडचिरोली नजीकच्या नवेगाव येथील नवजीवन वसाहतीत गडचिरोली पोलिसांनी आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. या कार्यक्रमात सुमारे 70 आत्मसमर्पित महिला माओवादी सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 कालपासून राज्यात लागू झाला. बळजबरी फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. गेल्या 4 वर्षांसाठीचे पुरस्कार काल जाहीर झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील वनिता घुमे, बुलडाणा जिल्ह्यातील तारामती जायभाये, नंदुरबार जिल्ह्यातील वंदना तोरवणे आणि लातूर इथल्या सुजाता माने यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्याचबरोबर विभागस्तरीय 24 पुरस्कारांची घोषणाही काल करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. जनधन योजनेनं गेल्या 12 वर्षात अभूतपूर्व व्याप्ती आणि परिवर्तनकारी परिणाम साधले असून तिचा प्रभाव अद्वितीय राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 59 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली असून एकंदर 3,17,000 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. या खात्यांपैकी 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागातील असून 56% खाती महिला ग्राहकांची आहेत. अन्न आणि औषध प्रशासनानं पुण्यात काल मोठी कारवाई करत मेसर सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस या औषध निर्मिती कंपनीचा वडकी इथला औषध विक्री परवाना तत्काळ प्रभावानं रद्द केला आहे. जून महिन्यात केलेल्या कारवाईत काही औषधांवर नियमबाह्य जाहिरात वजा मजकूर छापल्याचं आढळलं होतं. ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देता येत नाही. या प्रकरणी 11 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करून तो मागे घेण्याचे आदेश दिले होते. नेपाळ आणि तिबेटमधील पुरातील मृतांची संख्या 579 पोचली आहे तर 1,924 लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. चीनच्या नैऋत्य भागात 5.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे आणखी पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं 800 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. भोटे कोसी नदी साखळीच्या उगमस्थानाजवळ जमा झालेल्या अडथळ्यांमुळे नव्यानं तयार झालेलं सरोवर आणि तिबेटच्या बाजूला असलेल्या धरणाला तडा गेल्याच्या शक्यतेमुळे पुराचा आणखी एक मोठा लोंढा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचा निर्वाळा. साखरेचा साठा मर्यादित ठेवण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना. कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाण्यांच्या वितरणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ. पुढच्या 5 वर्षात नाशिक राज्याचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 वर, अजूनही 1,000 लोक बेपत्ता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲपवर आणि 100.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी। मनस्पर्शी या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। काल रक्षाबंधनाचा दिवस मस्त मजेत गेला ना? समस्त भाऊ आणि त्यांच्या बहिणी आनंदात असतील, तर हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी तुमच्यासाठी बहारदार कार्यक्रम घेऊन आलोय। कार्यक्रमाची सुरुवात करूया या छानशा गाण्याने।

रसिक हो, रक्षाबंधनाचा सण हा कालच झाला आणि बहिणींच्या राखीच्या धाग्यात मावळ्याची निष्ठा आणि सिंहाची ताकद असते, पण रक्ताचं नातं नसतानाही हृदयात जपलेली अपार आपुलकी असते अशी कहाणी आहे वारणाखोऱ्यातील सत्तू भोसल्याची, ज्याला जग वारणेचा वाघ म्हणून ओळखतं. आणि वारणेचा वाघ चित्रपटातील सत्तू भोसले याने मानलेला बहिणीला दिलेल्या वचनासाठी स्वतःचे प्राणही द्यायला तो त्यांनी मागे पाहिलं नाही. 1968 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या वारणेचा वाघ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट 1970 साली प्रदर्शित झाला होता आणि चित्रपटाचं दिग्दर्शन वसंत पेंटर यांनी केलं, संवाद आणि गीते जगदीश खेबोडकर यांनी लिहिली, तर संगीतकार राम कदम यांच्या चालींनी या चित्रपटातील गाणी अमर झाली. ऐकूया ह्याच चित्रपटातलं हे गाणं.

सुरुवात लष्करी छावणीत बिगुल वाजतंय. ब्रिटिश रेजिमेंट नेमबाजीचा सराव करत आहेत. ब्रिटिश अधिकारी आणि त्यांची मुलगी मेरी हा सराव पाहत असतात. सत्तूचा नेम पाहून ते दंग होतात. मेरी त्याला घरी चहासाठी बोलावते. घानी घरी तिच्याकडे त्याचा गावचा मित्र नोकरीवर असतो जो सत्तूचं मनापासून कौतुक करतो. मेरीला सत्तूची नेमबाजी आणि स्वभाव भावतो. ती त्याला घोड्यावर रपेटीसाठी बोलावते. सत्तू होकार देतो पण त्यांच्या आनंदी सफरीला रोबर्ट नावाचा अधिकारी काळी सावली ठरतो. भारतीय असल्यानेच रोबर्ट सत्तूचा तिरस्कार करतो आणि रागाच्या भरात काठीनं त्याच्या पाठीवर वार करतो. हा अपमान सत्तूच्या छातीत जळजळ ठसतो. तो सैन्य सोडतो आणि गावाकडे निघतो.

0: नमस्कार, मी गिरिजा ओक गोडबोले, ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। मस्त मस्त मराठी गाणी आणि खुशखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड।
1: रसिको, मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। कुंभोजला परतताना सत्तू आपल्या मित्र गुंगा घिसाडेला भेटतो आणि सैन्य सोडण्याचं त्याला कारण सांगतो। इकडे पोलीस पाटील आबा चौगुले ब्रिटिश फौजदारासोबत सत्तूच्या घरी झडती घेतात। सत्तूला संकटाची चाहूल लागते। तो गुंगाकडून रायफल घेतो आणि आईला भेटायला जातो। आईला पाठीवरील वळ दाखवून तो सांगतो, हा आहे माझा अपराध, म्हणून मी नोकरी सोडली। पण आबाचा खोटेपणा आणि त्याचा निर्दयी स्वभाव त्याला खूप त्रास देतो। एक दिवस आबा गरोदर सई कांबळेला मारहाण करत असतो। सत्तू थांबवायला जातो पण आबा ऐकत नाही। रागाच्या भरात सत्तू बंदुकीच्या दस्तानं मारतो आणि आबाचा मृत्यू होतो। सत्तूला याचा पश्चाताप नसतो, कारण त्यानं एका बहिणीचं रक्षण केलेलं असतं। सईला तो आईचा सांभाळ करण्याची विनंती करून तिथून फरार होतो।

0: नमस्कार, मी गिरिजा ओक गोडबोले, ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। मस्त मस्त मराठी गाणी आणि खुशखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड।
1: मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजी मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। आणि वारणेचा वाघ या चित्रपटाबद्दल आणि त्या कादंबरीबद्दल आपण बोलत आहोत। गुंगाच्या आश्रयाला सत्तूला दरोडेखोरांचा एक गट दिसतो, तो या गटाचा मोरके असतो आणि सत्तूला सामील करायचं ठरतं। मात्र सत्तूची तत्व ही वेगळी असतात, म्हणजे दरोडा टाकायचा तर ब्रिटिश आणि त्यांच्या साथीदार सावकारांवर, आणि स्त्री मग ती शत्रूची का असेना, ती माझी बहीण आहे, असं सत्तूचं म्हणणं असतं। एकदा एका दरोड्यात आकरम नावाचा साथीदार एका बाईचा अपमान करतो, विनयभंग करतो आणि सत्तू बंदुकीच्या धाकावर तिला सुखरूप पोचवतो। हे पाहून गुंगासुद्धा सत्तूवर प्रभावित होतो आणि सत्तू गटाचा नेता बनतो। ब्रिटिश सरकार सत्तूवर 5,000 इनाम ठेवतं आणि दरोड्यांच्या दरम्यान त्याची गावातल्या एका मुलाशी भेट होते। छोटा राजा असं त्याचं नाव असतं आणि जो त्याला मामा मामा म्हणतो, आणि राजा सांगतो की मोठा होऊन वकील होईन आणि मामाला पोलिसापासून वाचवेन, आणि ही जी ममता आहे ती सत्तूच्या मनाला भिडते।

दरम्यान सोनाली नावाची मुलगी सत्तूवर प्रेम करू लागते, पण तो फरारी असल्यानं ते नातं टाळतो. ब्रिटिश अधिकारी मेरीला सत्तूकडे शरण येण्यासाठी पाठवतात, पण तो नकार देतो. एका चकमकी सोनालीची भेट होते, पण सत्तू स्वतःला दूर ठेवतो. एका प्रसंगी बागणे गावात सत्तूला कोंडतात, पण त्याचे साथीदार त्याला सोडवतात. दरम्यान राजा ख्रिश्चन मशिनरींच्या तावडीत सापडतो आणि डॅनियल नावाचा पोलीस अधिकारी बनतो. त्याच्यावर ब्रिटिशांचा प्रभाव असतो आणि त्याला सत्तूला जिवंत किंवा मुर्दा पकडायची जबाबदारी मिळते. सत्तू वेषांतर करून त्याला भेटतो, पण डॅनियल त्याला शत्रूच समजतो.

सोनालीचं लग्न उमाजी सोबत लावण्याचा कट रचला जातो, पण गावातील मानलेल्या बहिणी सत्तूचं लग्न सोनालीशी लावतात. सत्तूच्याही सुखावते, पण परिस्थिती अजूनही भयानक असते. शेवटी सत्तू बहिणींच्या घरी येणार असल्याची माहिती उमाजी आणि डॅनियलला मिळते. ते बाबर खान सोबत सापळा लावतात. मेरीला याचा अंदाज येतो, पण ती काही करू शकत नाही. गोळीबार सत्तू जखमी होतो, तरीही बहिणींना भेटायची इच्छा तो व्यक्त करतो आणि साथीदार त्याला पालखीतून बागणीत आणतात. साऱ्या आयाबाया ओवाळतात, सत्तू धर्माचा भाऊ माझा, सत्तू डोंगराचा राजा. हे गीत घुमतं आणि वारणेचा वाघ शांत होतो.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:30 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: ऐकत रहा एफएम गोल्ड वर
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. वारणेचा वाघ ही आहे का अशा माणसाची कथा ज्यानं रक्ताच्या नात्यापेक्षा मानाच्या नात्याला जास्त जपलं. बहिणींच्या राखीचा मान राखण्यासाठी मातीतल्या न्यायासाठी आणि परक्यांच्या अत्याचाराला विरोध करण्यासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या सत्तू भोसल्याची. फकीरानंतर जवळपास 10 वर्षांनी अण्णाभाऊ साठेंनी ही कादंबरी लिहिली असली तरी एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की फकीराच्या निमित्तानं त्यांच्यासमोर पददलित वीर योद्ध्यांची मांदियाळी उभी होती आणि त्या मांदियाळीतील प्रत्येक वीर हा त्यांना नायक रूपातच भावत असावा. त्यांना वेळ आणि संधी मिळाली असती तर कदाचित फकीरा आणि सत्तूसारखे अनेक कादंबरी नायक त्यांनी मराठी कादंबरी विश्वात बलदंडपणे उभे केले असते.
2: वाट संपता संपेना कुणी वाटेत भेटेना. वाट संपता संपेना कुणी वाटेत भेटेना. कुठे आलो असा कसा

रसिक वारणीचा वाघमध्ये फकीराचा महत्त्वपूर्ण उल्लेख आहे. सत्तू संकटात सापडतो त्यावेळी फकीरा त्याला सोडवतो, पण फकीरा जेव्हा संकटात सापडतो तेव्हा मात्र प्रयत्न करूनही परिस्थितीच्या अपरिहार्यतेने फकीराला सोडवण्यात सत्तू अपयशी होतो. अण्णाभाऊंनी या कादंबरीत असे प्रसंग रंगवले आहेत. फकीरा ही एकूणच सत्यतेच्या कॅनव्हसवर रेखाटली गेलेली कादंबरी आहे, आणि वारणेचा वाघ या कादंबरीचा पाया हा सत्याधारित असला तरी लेखकाच्या कल्पना स्वातंत्र्याचे पंख त्याला लाभूनही कादंबरी थोडी काल्पनिकतेकडे झुकते हे खरं, पण त्याहूनही जातीयतेपलीकडे जाऊन शोषण आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या मानसिकतेची अण्णाभाऊंची ओळखच अधिक साक्षेपाने आणि प्रकर्षाने होते.

रसिक, 19 छोटेखानी प्रकरणात विभागलेली ही सत्तू नावाच्या वारणेच्या वाघाची गोष्ट, अण्णाभाऊंची रसाळ पण पाल्हाळिक नव्हे बरं का अशी शैली आणि शब्द प्रतिमांची निवड ही कथा विषयाला साजिशी. तलवारीसारखी धारधार फापड पसारा न होता आशयाचं नेमकेपण ही सारी लेखक म्हणून त्यांची वैशिष्ट्ये दिसतातच. पण या कादंबरीत भेटणारं प्रत्येक पात्र हे पुढल्या कादंबरीचा नायकच आहे याचीही जाणीव नकळत होत राहते.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:30 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
3: हाय, नमस्कार, मी अंकुश चौधरी. आपण ऐकत आहोत 100.1 MHz FM गोल्ड. मस्त मन मोकळ्या गप्पा आणि मराठी गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणारी माझी आवडती FM गोल्ड वाहिनी.
4: रसिको, आता वेळ झाली आहे मनस्पर्शी या कार्यक्रमात इथंच थांबण्याची आणि एक गाणं तुम्हाला ऐकवणार आहे. गाण्यानंतर ठीक 11:00 युवा तरंग या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मित्रांनो, न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 100.1 MHz तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि युवा तरंग। या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। आज आहे राष्ट्रीय क्रीडा दिन आणि राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष मुलाखत सुद्धा होणार आहे आपल्या युवा तरंग या कार्यक्रमात, आणि दोन खेळाडू आपल्या स्टुडिओमध्ये दाखल झाले आहेत। ते कोण आहेत आणि त्यांच्या एकूणच कामगिरीबद्दल या गाण्यानंतर बोलूया।

0: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
1: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा।
0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
1: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
0: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
2: मित्रांनो, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमात तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच, पण आज आपल्याकडे दोन खेळाडू आले आहेत, अथर्व कांबळे आणि सारा कांबळे। शिव शंभो मर्दानी आखाडा महाराष्ट्र राज्य संचालित दिवंगत महादेव व्यायामशाळा या संस्थेचे खेळाडू आहेत ते, आणि वस्तात सुधीर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन मर्दानी खेळाचं प्रशिक्षण घेऊन लाठीकाठी या क्षेत्रात जिल्हास्तरीय ते युनिक वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेत दोघा भावंडांनी भरघोस यश संपादन केलं आहे, त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन दोघांचंही।

0: नमस्कार अथर्व आणि सारा, तुम्हा दोघांचं FM गोल्ड वाहिनीवर मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: बरं, आपली मुलाखत होणार आहे आणि सुरुवात जी आहे ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गार्देने करूया. सारा.
1: आस्ते कदम आस्ते कदम वज्रचूड अलंकृत पुण्यस्त्रो राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांचा विजय असो, जिजाऊमा साहेबांचा विजय असो, जिजाऊमा साहेबांचा विजय असो. महाराज गणपती गजपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित न्याला अलंकार मंडित शस्त्र अस्त्र शस्त्राद पारंगत राजनीती दुरंदर प्रौढपदा पुरंदर क्षत्रिय कुलवंतस सिंहासनाधीश्वर बहुजन प्रतिपालक हिंदवी स्वराज संस्थापक श्रीमान योगी बुद्धिवंत कीर्तिवंत कुलवंत नीतिवंत धनवंत सामर्थवंत मरजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा युवराज शिवपुत्र स्वराज रक्षक महातेजस्वी महापराक्रमी धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सजार धुरंदर चरित्र संपन्न श्री छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा श्री छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा श्री छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा. ओम नमो पार्वते पते हर हर महादेव जय भवानी
2: जय शिवाजी
1: जय शिवाजी
2: जय भवानी.
1: थँक्यू.
0: वा, तर मुलाखतीची सुरुवात अशी दमदार झालेली आहे आणि ही मुलाखत सुद्धा अशीच दमदार आणि मर्दानी खेळाशी संबंधित असणार आहे. तर मला तुम्हा दोघांनाही पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की इतर कुठलेही खेळ न निवडता, म्हणजे क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, कबड्डी खो खो जे काय असेल ते ते खेळ न निवडता लाठीखाटी हाच खेळ शिकावा असं तुम्हाला का वाटलं?
3: मला असं वाटलं की या खेळमध्ये खूप या खेळमध्ये आम्ही स्वतःला संरक्षण करू शकतो, स्वतःला आम्ही संरक्षण करू शकतो. आम्ही स्वतःला लाठीकाठी मला एक खूप लहानपासून खेळ खूप मला आवडतं, ह्यामुळे मी या लाठीकाठी मी जॉईन केला आहे.
0: बरं, सारा काय सांगशील?
1: मला लहानपणापासूनच लाठीकाठी शिवकालीन मर्दानी खेळाचे खूप आवड आहे आणि त्याचबरोबरच लाठीकाठी शिकताना हे म्हणजे शिस्त आणि आत्मविश्वास आहे तो जो माझा वाढत जातो असं मला जाणवलं. त्याचबरोबरच मी स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकते असं वाटलं, म्हणूनच लाठी दुसरे कोणतेही खेळ न निवडता मी लाठीकाठी हा खेळ निवडला आहे.
0: पण आता काय होतं ना की लहानपणी, म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही सचिन तेंडुलकरला बघायचो तर असं वाटायचं की चला आता आपण सचिन तेंडुलकर हवं, म्हणजे क्रिकेट खेळावं. आताच्या लोकांना कोहली आवडत असेल, गिल आवडत असेल किंवा एखादा खेळाडू आवडत असेल, तर लहानपणी असं तुम्हाला एखादा क्रिकेटपटू किंवा फुटबॉलपटू असा आवडत होता का? काय होतं तेव्हा तुमच्या मनामध्ये की नाही आता बाबा नाही आम्हाला लाठीकाठीच खेळायचं असं होतं काही?
1: नाही, असं कधी काय वाटलंच नाही. म्हणजे आमची ही प्रथाच घरापासून स्टार्ट होते, म्हणजे जसे प्रशिक्षण मार्गदर्शन करणारे वस्तात श्री सुधीर गणपत कांबळे म्हणजेच माझे वडील हे आहेत, त्यांच्याकडूनच मला ही जी प्रेरणा आहे ती मिळाली लाठीकाठीची. म्हणून मला लहानपणापासूनच लाठीकाठीची खूप आवड होती, अशी शिवकालीन मर्दानीचीच खेळावी अशीच वाटावे.
0: आणि तू शाळेत असताना कुठले कुठले खेळ खेळायचेस? म्हणजे दोघे पण शाळेत असताना आपण खेळतो ना खेळ, तर तेव्हा कुठले खेळ खेळायचा तुम्ही?
1: मी खूप खेळलेले आहेत, कबड्डी खेळलेले आहेत, रनिंग, परत असे खूप अनेक खेळलेले आहेत आणि त्याच्यात नेहमी पहिला क्रमांक आलेला आहे माझा. सो असं कधी वाटलंच नाही की स्पोर्ट्स सोडावं किंवा स्पोर्ट्स पासून लांब जावं असं कधीच काय वाटलं नाही
3: मला. मी रनिंग मध्ये असतो, रनिंग मध्ये माझा पहिला क्रमांक मारायचा मी, आणि जर मी कबड्डी फुटबॉल खो खो ह्यासाठी मी हे मी खेळ सर्व खेळायचो.
0: अरे वा, अरे वा. आणि आता मला तुम्हाला विचारायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेला हा लाठीकाठी या मर्दानी खेळाचं ना वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही?
3: ह्याचं वैशिष्ट्य छत्रपती शिवाजी महाराज या काळापासून चाललेली युद्धकला, तलवारबाजी, दांडपट्टा, बनाटी, तोप तलवार, हे सगळी त्यासाठी युद्धाचे प्रकार सगळे चालायचे, त्यासाठी मला आवडते.
0: काय सांगशील सारा, वैशिष्ट्य काय लाठीघाटीचं?
1: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेली ही जी युद्धकला आहे ती फक्त मनोरंजनासाठीच नाही तर स्वतःला सक्षम बनवण्यासाठी आहे. आणि ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचेच जाणू करणारे ही युद्धकला आहे. त्याचबरोबरच आताही जी लाठीघाटी जे महत्त्व आहे त्या अजूनही कायम आहे. म्हणूनच असं त्याच बरोबरच त्याचे प्रकार पण आहेत खूप सारे, म्हणजे तलवारबाजी, दानपट्टा, बाणा, हे सगळे खूप काय प्रकार आहेत ह्याचे, ह्याच ह्याच्याने जे आहेत विशिष्ट.
0: बरोबर. आता बघ ना, कुस्ती खेळताना एकतर समोरचा जो प्रतिस्पर्धी आहे तो अगदी तुमच्या जवळ असतो, म्हणजे अगदी त्याला स्पर्श करून किंवा तो खेळ खेळून तुम्ही त्याला चितपट करू शकता किंवा त्याच्यावरती प्रहार करू शकता किंवा हल्ला करू शकता जर शत्रू असेल तर तुम्ही जवळ आल्यानंतर. आणि मला असं वाटतं की दांडपट्टा चालवणं किंवा लाठीकाठी चालवणं हा जर शत्रू थोडा तुमच्यापासून लांब असेल, दूर असेल, तर त्यासाठी प्रामुख्याने वापर केला जात असावा. काय म्हणणं तुमचं
3: यासाठी? तलवार आहेत, दांडपट्टा आहेत, भाल आहेत, शांबर शिंग आहेत, त्याच्यामध्ये चौकट, आगीचे प्रकार, भारतीय व्यायाम, त्याच्यामध्ये नमस्कार, हे सर्व त्याच्यामध्ये आहेत.
0: बरोबर. बरं, आणि तुम्ही साधारण कितव्या वर्षापासून हा लाठीघाटीचा सराव करत आहे दोघे?
3: मी 5 वर्षापासून करत आहोत लाठीघाटीचा.
0: आणि सारा, तू?
1: मी 14 वर्षापासूनच माझे जी शिवकालीन मैदानी जी प्रशिक्षण आहे ते घेत आहे. आणि त्यामुळेच मला जेवढे मी स्पर्धा जे विजेते झाले आहेत ते ह्याचमुळे झालेले आहेत. खूप म्हणजे चांगलं वाटतं, खूप एवढ्या लहानपणापासूनच जे शिकत आली आहे ते असं कुठेतरी जी माझी मेहनत आहे ती अशी कुठे हे नाही झाली, कमी नाही पडली आहे. त्या प्रत्येक टायमाला पहिला किंवा दुसरा क्रमांक आलाच आहे.
0: म्हणजे जवळजवळ 15-16 वर्ष सराव नित्य नियमाने चालू आहे. आणि साधारण कसा असतो हा सराव तुमचा दिवसभरामध्ये?
3: पहिला वॉर्मअप असतो, सर्व त्याच्यानंतर प्रकार, नमस्कार, सूर्यनमस्कार, हे सर्व असतं त्याच्यात. त्याच्यानंतर पहिला काठीचा प्रकार असतो, काठीचा झाल्यानंतर मग बनाटी, बाणा, तलवारबाजी, हे सांबर शिंग, त्याच्यानंतर चौकट, झोपून चौकट, झोपून काठी फिरवणं, हे सर्व असतात.
0: सारा, तू काय सांगशील?
1: सराव आमचा खूप कठोर सराव असतो, म्हणजे पूर्ण 1 तास लागतो आमचा जो व्यायाम असतो तो पूर्ण 1 तास कम्प्लीट, कधीतरी 1.5 पण जातात. त्याच्यात खूप काय म्हणजे आता रनिंग आले, परत स्क्वॉट्स मारायचे, पुशअप मारायचे, हे सगळं त्या व्यायामाबरोबरच आहे. मग परत आपल्या मनाला जरा शांत करावं किंवा काय असं म्हणून थोडे मेडिटेशन पण आहे त्यात. तसं खूप काही आहेत. आणि 2 तास मग प्रॉपर जे आम्ही शस्त्र चालवतो त्या ह्याला आहे.
0: अरे वा, थोडक्यात कठोर मेहनत करावी लागते आणि ती गरजेची आहे दोघांनाही. अगदी लहानपणापासून म्हणजे लहान मुलं म्हटलं की कुठे फिरायला जायचंय, चित्रपट बघायला जायचंय, पिकनिकला जायचंय, काहीतरी पिझ्झा बर्गर खायचंय, पार्टी करायची, मित्रांबरोबर फिरायला जायचंय, तर हे न करता तुम्ही दोघेही सलग म्हणजे लहानपणापासून इतकी वर्ष कठोर मेहनत करतं हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि यामध्ये श्रेय तुमच्या बाबांचं आहे जे तुमचे मार्गदर्शक आहेत वस्ताद सुधीर कांबळे यांचं. तर आपण पुढे असाच संवाद साधणार आहोत अथर्व आणि सारा. आता एक छानसं गाणं ऐकूया.

0: मला तुम्हा दोघांनाही पुढे असं विचारायचं आहे की सिलंबट्टम लाठीकाठी स्पर्धे तुम्ही दोघांनीही भरघोस यश संपादन केले, त्याबद्दल सांगा.
1: सिलंबट्टम लाठीकाठी आणि लाठी ऑफ इंडियामध्ये मी खूप यश प्राप्त केलं आहे. मी सिलंबट्टममध्ये 1600 खेळाडूंमध्ये मी प्रथम क्रमांक मारलेला आहे.
0: अरे वा.
1: आणि लाठी ऑफ इंडियामध्ये मी 1300 खेळाडूंमध्ये सेकंड क्रमांक मारलेला
0: आहे. अरे वा.
1: हेच माझं सर्व यश आणि थँक्यू आहे.
0: अरे अभिनंदन तुझं सारा.
1: थँक्यू.
2: या स्पर्धेमध्येच आम्ही खूप मेहनत आणि नियमित सराव केलेला होता आणि प्रशिक्षणाचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचे म्हणजे सपोर्ट आहे यामुळेच जे यश आम्हाला यश मिळाले आहेत. त्याचबरोबरच म्हणजे आम्ही खूप सिलंबट्टम असे खेळलेले नाही आहेत, पण महाराष्ट्रातीलच लाठीकाठी जे आहे हे जे लाठीकाठीचं नाव आहे तेच तमिळनाडूमध्येच सिलंबट्टम असे म्हटले जातात. पण लाठीकाठीचा प्रकार आणि सिलंबट्टमचा प्रकार हा खूप वेगळा आहे, असं काय सिमिलॅरिटी काहीच नाही आहे यात. फक्त लाठीकाठीमध्ये खूप आपली जी काय बोलतात आता सराव जे असतो किंवा खूप काय हे आहे ते खूप चांगल्या प्रकारे शिस्तीत आणि मेहनतीत करावे लागतात. असे काही कोणतेही कोणता सराव डुबवता असं काय आपण विजेते झाले आहोत कधी पण असं काय झालेलं
0: नाही. सराव तर करायलाच हवं आणि सराव बुडवलात आपल्याला बक्षीस नाही मिळत, आपण एक नंबर दोन नंबर नाही मिळत. पण हे काय, तू मगाशी सिलंबट्टम आणि लाठीकाठीचा उल्लेख केला तर दोघांमध्ये फरक काय नेमका?
1: सिलंबट्टम वेगळा भाग झाला आणि लाठी ऑफ इंडियामध्ये वेगळा भाग झाला. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये लाठी ऑफ इंडियामध्ये कसे सिंगल काठी, डबल काठी आणि चेन्नईमध्ये सिलंबट्टममध्ये कसं असतं लाठीकाठी आणि डबल काठी, लाठीकाठी आणि सांबर शिंगा असतात. याच्यामुळे जमीन आसमानचा फरक आहे.
0: सारा, तू कुठल्या कुठल्या स्पर्धेमध्ये आजवर भाग घेतलायस आणि तुला कुठली कुठली बक्षिसं मिळाली आहेत ह्या लाठीकाठी आणि सिलंबट्टम स्पर्धेमध्ये?
2: मी म्हणजे आता काय बोलतात युनिक वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. मग त्याचबरोबरच तमिळनाडूला दोनदा म्हणजे स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल खेळलेलं आहे. त्याच ह्याच्यात आम्ही इथं गोवा या ठिकाणी गेलेलो होतो. मग अलिबागला या ठिकाणी गेलेलो होतो. त्यातही आमच्या पुन्नी टीमने पहिला क्रमांक मारलेला आहे. आणि म्हणजे असं तमिळनाडूच्या इथे जे आहे ते सेपरेट सेपरेट आपल्याला भेटतात जे अवॉर्ड आहेत ते. आणि त्यातून पहिलं येणं ते खूप हे म्हणजे काय आता खूप मुश्किल आहे. कारण हो, कारण की
0: वैयक्तिक बक्षीस असतं बरोबर.
2: हो. आणि जे म्हणजे आता मी 15 वर्षाची आहे तर त्याचबरोबर जी माझी सोबत जी कॉम्पिटिटर जी होती मुलगी ती खूप हट्टीकट्टी आणि म्हणजे एकदम मोठी दिसत होती. तर त्याच मीच पहिला खेळणारी आणि ती नंतरला खेळणारी आहे. तर असं वाटायचं की कुठेतरी ती जिंकणार आहे की काय किंवा भीती वाटायची. पण आमचा हात वेगळा आणि आमचे प्रकार वेगळे त्यामुळेच ते जे जजेस बसलेले होते त्यांना म्हणजे ते खेळ बघूनच एवढा आवडला की मला पहिला क्रमांक दिला. म्हणजे मला माहितीच नव्हतं जेव्हा जे आमचे टीम होते त्यांनी सांगितलं की अरे तुला पहिला क्रमांक भेटलेला आहे तर ते ऐकूनच खूप म्हणजे मला खूप आनंद झाला.
0: अरे वा. आता आपण ह्या स्पर्धेबद्दल बोलत आहोत, लाठीकाठी स्पर्धेबद्दल, तर ही स्पर्धा नेमकी कशी असते? म्हणजे बाकी खेळांबद्दल आपल्याला माहिती असतं की प्रतिस्पर्धी असतो, कबड्डी असेल, खो खो असेल, आपण जेवढे गडी जास्त बाद करू तसे आपल्याला गुण मिळतात, हॉकी असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, त्याच्यामध्ये आपल्याला धावा करायच्या असतात मग जिंकतो. तर लाठीकाठी ही स्पर्धा कशी नेमकी असते आणि त्याचं गुण कसे दिले जातात आणि नंबर कसे काढले जातात?
2: आता त्याच्यात लाठीकाठीमध्ये ना एकम लाठी, डोळे लाठी असे असतात. हे झाले प्रकार. आणि जर रूल्स आले तर ते नमस्कारम, जनपायती, अनुमोदता हे जे रूल्स आहेत ते आणि हे जे रूल्स आहेत ना ते प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. कारण की कोणतीही खेळाडू असे फाऊल न होता किंवा आउट न होता हे आपण म्हणजे आता बघत आहोत. म्हणजे आता सगळ्या खेळाडूंना माहिती असतं की आपल्याला काय खेळायचं, आपल्याला कोणता प्रकार खेळायचा आहे हे सगळं माहिती असतं. तसं आम्ही सांगतो ही की आता जे महागुरु आहेत त्यांना पाठ न दाखवता म्हणजे राईट लेफ्ट आणि पुढेच खेळू शकतो. आपल्याला पाठ नाही दाखवायचे. जर पाठ दाखवली तर फाऊल मानलेले जातात,
0: निगेटिव्ह मार्क.
2: हो, डायरेक्ट मग फाऊल आहे तो जिंकणारी नाही ना हरणारी.
1: काठी पायाला लागली, काठी पायाला लागली नाहीतर समजा हाताला लागली, काठी पडली, काठी पडली तर डायरेक्ट फाउल्ड आहे. आणि पायाला लागली तर एक मार्क्स कट आहे, आणि अगर हाताला लागली दोन मार्क्स कट आहे. मग
0: अच्छा, म्हणजे हे असे गुण दिले जातात. आता हे निगेटिव्ह मार्किंगचं सांगितलं, आणि गुण कसे दिले जातात मग?
2: ते 15 ह्याच्यातून असतात. 15 ह्याच्यातून कोणाला 14 भेटले किंवा 13 भेटले.
0: म्हणजे एकूण गुण 15.
1: एकूण 15 असतात.
2: टोटल 15 असतात. यातून 14 भेटले तर उत्तमच आहे, खूप मस्त आहे. 14 भेटले तर हे 14 भेटणं जरा कठीण आहे, एवढं भेटत नाही कोणाला लगेच. पण 13-12 भेटले तरी खूप भारी आहे. पहिला क्रमांक येतोच येतो कोणाचा पण.
0: आणि ह्या 15 गुणांचं हे कसं असतं, डिव्हिजन कसं असतं, म्हणजे त्याचं?
2: आता
0: तू मगाशी उल्लेख केला नमस्कारम, आणि हे इतर ह्याला असे तीन गुण, ह्याला तीन, असं केलं जातं की कसं?
2: असंच केलं
0: वर्गीकरण कसं केलं जातं?
2: जे आपले म्हणजे आता काय बोलतात, लुक्स आहे किंवा एक्सप्रेशन आहेत.
0: बर,
2: काठी टच नाही व्हायला पाहिजे, हो तोंडावर राग पाहिजे.
0: अच्छा,
2: आणि हसायचं पण नाही आहे त्या खेळामध्ये. जर हसलो तर एक कट होतो,
0: निगेटिव्ह मार्क. बर,
2: तर खूप काही असे आहेत जे म्हणजे आपल्याला निगेटिव्ह मार्क्स देऊ शकतात किंवा काय. तर हे सगळं लक्षात ठेवत असताना हे खेळाडूंना खेळावं लागतं.
1: काठीवरून फिरवणं मार्क्स आहे, काढून फिरवणं मार्क्स आहे, झोपून फिरवणं मार्क्स आहे, पायावरून काढणं मार्क्स आहे. त्याच्यावर अगर एक काठी पायावरून काढणारा मार्क्स आहे, हातावरून काढणारा मार्क्स आहे, झोपून फिरवणं मार्क्स आहेत. ह्याच्यामध्ये भरपूर मार्क्स आहेत, म्हणजे 2 मार्क्स आहेत, 3 मार्क्स आहेत. अगर 15 पैकी 15 मिळवलं, मी स्वतः 15 पैकी 15 मार्क्स मिळवलेले आहेत. त्याच्यामध्ये झोपून काठी फिरवले, डोक्यावरून फिरवलेले आहे, हातावरून फिरवले, सिंगल काठी फिरवलेले, डबल काठी फिरवलेले, हे सर्व असं करून 15 मार्क्स.
0: अरे वा, खूपच छान. आणि सारा, लाठीकाठी शिकणं हे मुलींसाठी किती महत्वाचं आहे?
2: आत्ता तरी मुलींसाठी खूप महत्वाचे आहेत, कारण की आपण आता खूप सारे असे न्यूज ऐकतोच आहे की मुलींवर काय बलात्कार झालाय किंवा काय झालंय असं हे ऐकतोच आहे. तर प्रत्येक मुलींनी आपलं स्वरक्षण स्वतः करावं अशी माझी इच्छा आहे. आणि दुसऱ्यांची गरज न घेता किंवा प्रत्येक टायमाला शस्त्र हातात असेल असं काहीच नाही.
0: बरोबर,
2: तर आपण स्वतःच्या हाताने डिफेन्स करू शकतो. तर ह्याचे जे शिक्षण आहे किंवा प्रशिक्षण आहे आपलं जे मर्दानी खेळाचे, हे

0: चांगले जे गुरु आहेत त्यांच्याकडूनच घेतले तर खूप उत्तम आहेत. आणि मुलींनीच का घ्यावे, कारण की मुलींसाठी आता तरी खूप महत्त्वाचं आहे, कारण मुलींना आता कुठेतरी कमी होत आहेत किंवा स्वतःचं स्वरक्षण नाही करता येत आहे म्हणून ते असे मागे जात आहेत. तर स्वतःचं स्वरक्षण केलं की कुठेतरी असं वाटेल की हा आहे चालू आहे, आताची पिढी तर खूपच आहे आणि आता न्यू जनरेशन येईल तर त्यांचं काय माहीत नाही, पण आता तरी घ्यावी अशी माझी इच्छा.
1: बरोबर आहे ना, कराटे शिकतात काही मुली किंवा काय होतं ना की घाबरतात जर काही असा प्रसंग ओढवला, कारण आता जॉब करणाऱ्या पण बऱ्याच मुली असतात, त्या रात्री मध्यरात्री वगैरे प्रवास करतात आणि काही समाजविघातक मंडळी असतात जे अशा परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात आणि घाबरून न जाता आणि अशा काही खेळांचं म्हणजे लाठीकाठी असेल किंवा कराटे असेल किंवा इतर कुठल्याही खेळाचं ज्याचा वापर आपण स्वरक्षणासाठी केला तर मला असं वाटतं की एक आत्मविश्वास नक्कीच येत असेल मुलींना. बरोबर की नाही?
2: नक्कीच.
1: आणि ठीक आहे, आणि ह्या मर्दानी खेळ जे आहेत लाठीकाठी असेल किंवा इतर कुठले खेळ असतील तर त्याचा वापर आपण एक खेळ म्हणून म्हणजे खेळ म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकडे बघतोच, पण मुळात लाठीकाठी म्हटलं किंवा तलवारबाजी म्हटलं तर हे खेळच सुरुवात झाले की जिथे आपल्याला स्वतःचं रक्षण करायचं आहे आणि शत्रूवर प्रतिहल्ला करायचं आहे. म्हणजे अगदी पुराण काळापासून असेल, शिवाजी महाराजांच्या काळापासून असेल की हे खेळ चालत आलेले आहेत की ज्याच्यातून आपण स्वतःचं रक्षण केलं करण्याबरोबर शत्रूवर कसा हल्ला करू शकतो आणि प्रतिकार करू शकतो. त्यामुळे मला वाटतं ह्या मर्दानी खेळाचं आणि खास करून लाठीकाठीचं हे विशेष आहे. तर आपण आता एक छानसं गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहील.

0: हाय नमस्कार, मी अभिज्ञा भावे. तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड, माझा आवडता चॅनल. मस्त मस्त गाणी आणि गप्पांची मेजवानी म्हणजे FM गोल्ड वाणी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
1: नमस्कार मित्रांनो, युवातरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि युवातरंग या कार्यक्रमात तुमचा अर्जे मित्र गोपी भोसले आहेच. पण आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत दोन लाठीकाठी खेळाडू, अथर्व आणि सारा. मग काल रक्षाबंधन झालं की नाही?
2: हो, झालं.
1: काय दिले सारा अथर्वने? काय भेट दिली आहे तुला रक्षाबंधनाची?
3: 200 रुपये.
1: बर, चला. तुम्ही ना 1 तास 1 मिनिट 1 सेकंद युनिक वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेत जागतिक विश्वविक्रम केलाय, त्याबद्दल सांगा.
2: युनिक वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही करत होतो जेव्हा आम्ही सराव तिथं घेत होतो. आम्ही जेव्हा युनिक वर्ल्ड रेकॉर्डचा आम्ही टाइम लावला मोबाईलवरती 1 तास 1 मिनिट 1 सेकंडचा. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आम्ही सराव करताना 1 तास कधी कम्प्लीट झालं आम्हाला समजलं नाही. 1 तासचं वर गेलं म्हणजे 1 तास किती 10 मिनिटं की 5 सेकंड गेले होते. त्याच्यापेक्षा टाइम वर गेलं होतं की आम्हाला मग कॉन्फिडन्स आला की आम्ही 1 तास 1 मिनिट 1 सेकंडचा आम्ही डेफिनेटली आम्ही करू शकतो आणि आम्ही ती पार करून दाखवली.
1: बापरे, पण हे किती अवघड आहे सारा की एवढा लाठीकाठीचा सलग सराव करणं किंवा सलग ते करणं 1 तास 1 मिनिट 1 सेकंद.
3: अवघड असं काही नाहीये,
1: पण माझ्यासाठी सोपं असेल.
3: हो, पण माझ्यासाठी नव्हतं, कारण की मध्यंतरी माझा सराव मिस झालेला होता. कारण की अभ्यास होतं, सगळं काय होतं, तर त्यामुळेच मिस होतं. तर म्हणजे माझं असं 1 तासाच्या पुढे नाही जायचं. पहिला तर आम्हाला सांगितलेलं होतं 2 तास आहे आणि म्हणून असं वाटायचं की 2 तास माझ्याकडून नाही होत आहेत किंवा काय. पण नंतरला खूप सराव केला, खूप काय अशी जे व्यायाम आहेत ते गेले, कारण की मला लगेच थकवा बसायचा किंवा काय असं व्हायचं, हार्टबीट दुखत यायचे. तर असं वाटायचं की कुठेतरी कम्प्लीट नाही होत आहे. पण तसंच माझे जे वडील आहेत त्यांनी असं हार नको मानू, करत जा, होशील होशील, आरामात होईल असं बोलत बोलत असं वाटलं की हा खरंच होईल माझ्याकडून, असं काही नाहीये. आणि नेहमीच असं वाटायचं मला की एकदा तरी वर्ल्ड रेकॉर्ड केलाच पाहिजे, कारण की मी माझ्या इंस्टाग्राम मध्ये तरी खूप असे यायचे की आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे 1 तासाचा 1 मिनिटाचा, असं खूप येत होतं. तर असं खूप आतून वाटायचं की आपल्याला पण करायलाच हवं असं. आणि म्हणून मग एकदा मी दिलं की माझं नाव घ्या तुम्ही, मी येते करून असं. आणि माझे वडील असे नाही ऐकले असं नाही, ते बोललेले जा बिंदास जा, असं काही थांबू नको. ते माझ्या समोर उभे होते खेळताना, प्रत्येक पुन्हा 1 तास 1 मिनिट 1 सेकंड ते उभे होते बघत की काय कशी खेळते किंवा काय आहे असं पूर्ण ते बघत होते. आणि कंटिन्युअस काठी फिरवणं थोडं हे नाहीये, पण हातबीत थोडे दुखत यायचे.
1: नाही अगं, तरी पण 1 तास म्हणजे चेष्टा आहे का? 1 तास नुसतं एका जागी बसायचं जरी असेल किंवा उभं जरी राहायचं असेल तरी ते त्रासदायक असतं. तर तुम्ही लाठी काठी कशी फिरवत असाल 1 तास?
2: प्रॅक्टिस घेतली आणि याची आम्ही याची प्रॅक्टिस खूप घेतली, याचा सराव भरपूर घेतला आम्ही, याच्यामध्ये जेवढा व्यायाम होतो ते व्यायाम केलं. याच्यामध्ये 1 तास म्हणजे 1 तास म्हणजे कसं असतं, स्पीड मध्ये नाही ना मिडियम नाही, त्या स्पीड मध्ये ते व्हायला पाहिजे. म्हणजे 1 तास न थांबली नाही पाहिजे, काठी पडली नाही पाहिजे. ते सगळं आम्हाला डोक्यात घेऊन टवच होतं की काठी नाही पडली पाहिजे, आता काठी पडली तर आम्ही काय करू असं व्हायचं. तर आम्ही ते सर्व यांचं प्रॉपर एकदम प्रॉपर याचा सराव घेऊन ते आम्ही पार करले आम्ही.
1: आणि हा युनिक वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो कुठे पार पडला, ही स्पर्धा कुठे झाली?
2: दापोली इथं आझाद मैदान.
1: बर, आणि साधारण किती स्पर्धक होते की तुम्हीच होता तिकडे?

0: 74 पोर होते त्याच्यात
1: बर.
0: आणि त्याच्यावर माझं आता पण गुगलवर तुम्ही नाव सर्च केलं युनिक वर्ल्ड रेकॉर्ड त्याचं मग 31 वर माझं नाव आहे.
1: अरे वा. आणि 74 पैकी किती जणांनी हा रेकॉर्ड पूर्ण केला? मग
0: सर्व पोरांनी रेकॉर्ड पूर्ण केलेला आहे. 74 पूर्णचं नाव घोषित झालेलं आहे गुगलवरती. आताही तुम्ही अगर गुगलवरती नाव सर्च केलं युनिक वर्ल्ड रेकॉर्ड 1 hour 1 minute 1 second त्याच्यावर नाव आहे सर.
1: ह्याच्यापेक्षा जास्त केलाय का कोणी आतापर्यंत?
0: नाही, आतापर्यंत कोणी केलेलं दिसले नाहीत. फक्त एक तास अजून कोण केलेलं दिसले नाही. फक्त आम्हीच केलेलं
2: आहे. अर्धा तासांचा आहे पण एक तासाचा जो आहे तो फक्त युनिक वर्ल्ड रेकॉर्डच आहे. अजून कोण?
1: बरं, हे फक्त महाराष्ट्रापुरतं भारतापुरतं सीमित आहे की आपण जागतिक स्तरावरती म्हणतो तिकडे काय असं झालंय का वर्ल्ड रेकॉर्ड? सिलम बट्टम किंवा लाठीकाठी तिकडे लाठीकाठी खेळली जाते कुठे इतर देशांमध्ये किंवा त्याचा प्रसार आहे?
0: भारतीय देशामध्ये पण लाठीकाठी खेळलं जातं. भरपूर लोकांनी रेकॉर्ड्स केलेले आहेत. भरपूर लोकांचं नाव आहेत. भरपूर लोकांचं इकडं आता इंडियाचं पण वरच्या USA तसं इंग्लंड नेपाळ असं या साईडला पण नेपाळमध्ये तर भरपूरच लोक आहेत लाठीकाठी फिरवणारे. भरपूर लोक आहेत.
1: आणि अशी आंतरराष्ट्रीय स्पर्धा वगैरे केली आहे तुम्ही आतापर्यंत?
0: हो हो, सर्व
1: कुठे केली आहे ती स्पर्धा?
0: आम्ही आता नॅशनल इंटरनॅशनल ज्या सगळे झालेले आहेत ते सगळे चेन्नईला झालेले आहेत. चेन्नई, गोवा, दिल्ली, मदुराई आणि अलिबागच्याकडे असे सर्व झालेले आहेत.
1: आणि सारा अशा मोठ्या स्पर्धांमध्ये जाताना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या तर दडपण येतं का ग?
2: हो, मला आलेलं पहिला चेन्नई इथेच माझा फर्स्ट होता. तेव्हाच माझा वाढदिवस पण होता 6 मार्चला. अँड खूप मला भीती वाटलेली होती. खूप मी लिटरली माझ्या पप्पांना बोलत होते की नाही जमत आहे मला, माहीत नाही का माझी म्हणजे आले पण नव्हतं माझं खेळण्याचा टाईम. तरी पण मी बोलते की नाही जमत आहे असं. पण माझ्या पप्पांनी कधी पण अशी हार नाही म्हटली की नको जाऊ किंवा काय असं कधीच नाही बोलले. जा तू बिंदास जा, काय होईल ते बघता येईल. तू खेळून आलीस हे तरी चांगलं आहे ना. जर जिंकली नाही जिंकली ह्याच्यात एवढं काय नाहीये, पण खेळलीस ह्याचं तुला समाधान भेटेल म्हणून मग खेळलं. आणि माझ्या वाढदिवसाच्या टायमाला मला पहिला क्रमांक भेटला तर मला खूप म्हणजे अभिमान वाटला आणि आनंदही झाला.
1: क्या बात आहे. तर आपण आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की घरून तुमचा सपोर्ट असणं आणि वडीलच स्वतः वस्तात आहेत, मार्गदर्शक आहेत आणि त्यांचा पाठिंबा आहे, त्यामुळे तुम्हीही खूप चांगली कामगिरी करत आहात आणि करत राहाल. आपण पुढे संवाद साधणार आहोत पण गाणं ऐकूया आता.

0: तर मित्रांनो, आपण अथर्व आणि साराशी तर बोलत होतोच आणि बोलणार आहोत, पण आता त्यांचे वडील आणि उस्ताद, त्यांचे मार्गदर्शक सुधीर कांबळे आपल्या बरोबर आहेत. तर स्वागत आहे सुधीर कांबळेजी तुमचं युवा तरंग या कार्यक्रमात.
1: नमस्कार.
0: नमस्कार. मला आता सांगा, शिवशंभू मर्दानी आखाडा आहे त्याबद्दल मला सांगा तुम्ही.
1: सर, शिवशंभू मर्दानी आखाडा या संस्थेच्या संदर्भात मला जर सांगायचं झालंच, सर्वप्रथम मी मुंबई ह्या ठिकाणी आल्यानंतर मीरा भाईंदर शहरामध्ये असे काही भव्यदिव्य कार्यक्रम झाले होते. या भव्यदिव्य कार्यक्रमामध्ये काही संघटना, आपल्या शिवकालीन युद्धकलेच्या ज्या संघटना आहेत, त्यांनी त्यांचं तिथे सादरीकरण होतं.
0: बर.
1: हे सादरीकरण होत असताना माझ्याही, माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी हे मला प्रशिक्षण देत असताना, मी परिपूर्णपूर्ण ह्या शिवकालीन युद्धकलेचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, मी स्वतः वस्त्रात सुद्धा आहे. तरी ते ज्यावेळेला भव्यदिव्य कार्यक्रमासाठी सादरीकरण होत असताना तिथे मलाही राहवलं नाही, म्हणून मला असं वाटलं एक दोन प्रतिसाद मी सादरीकरण करावं, म्हणून त्या सादरीकरणासाठी मी उतरलो होतो. तरी ज्या ठिकाणी भव्यदिव्य कार्यक्रम होता, सादरीकरण चालू होतं, त्यावेळेला रायगडची संघटना तिथे आली होती. तर त्या रायगडच्या संघटनेने, त्यांचे जे वस्तात होते, त्या वस्तातींनी मला माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि मला बोलले, बाळा, तुझ्याकडे एवढा जर खेळ चांगला आहे तर ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये ह्याची पुनरावृत्ती का होऊ शकत नाहीये. याचसाठीच आपल्या जे मीरा भाईंदर शहरामधले जे काही रहिवासी आहेत, स्थानिक रहिवासी आहेत, ह्या रहिवाशांनी माझ्याकडे मागणी केली, सर जर आपल्याकडे जर एवढी युद्धकला जर आहे तर आपल्या भाईंदर, मीरा भाईंदर मधील जे लोकल जी आपली जी मुलं आहेत, यांना, ह्या युवा तरुणांना हे आपले हे प्रशिक्षण आपल्याला मिळू शकतं आणि स्वतःचं संरक्षण करू शकतात, यासाठी शिवशंभू मर्दानी आखाडा या संस्थेची आम्ही स्थापना केली. माझे सर्व आदर्श खेळाडू आहेत. या स्थापना करत करत असता असता जशी जशी पुढे वाटचाल सुरू झाली, अभिनव विद्या मंदिर या ठिकाणी जवळजवळ 135 मुलं मीरा भाईंदर शहरामध्ये माझ्याकडून प्रशिक्षण घेत होते. बरोबर सर, ह्या अशी वाटचाल करत करत असताना जसं मी मराठी बाणा, ढाल, तलवार वगैरे यांचं असं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलं, मग ज्या ज्या ठिकाणी आम्ही जसं म्हणजे प्रसारित झालो, त्या म्हणजे भव्यदिव्य मोठे मोठे कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असू दे, हनुमान जयंती असू दे, असं मग लालबाग, करी रोड, दिलाय रोड, मुंबई सेंट्रल, असे विविध क्षेत्रातून आम्हाला भव्यदिव्य कार्यक्रमासाठी मागणी आली. तर माझा प्रशिक्षण देण्यासाठी फक्त एवढंच फोकस होता की फक्त आपण भव्यदिव्य कार्यक्रमासाठी न खेळता आज मीरा भाईंदर शहरामध्ये ही संपुष्टात आलेली, ही लोप पावत चाललेली ही जी शिवकालीन युद्धकला जी आहे, ही कुठे ना कुठेतरी जिवंत झाली पाहिजे. कारण आज जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला जो ही शस्त्रयुद्धकला जी चालली आहे आणि आज आपल्याला जो माना उंच करून आज आपण जे चालतोय, शस्त्रयुद्धकलेमुळेच आपण चालतोय. तरी आज मलाही कुठेतरी वाटतंय की आज ह्या शिवकालीन युद्धकलेचं प्रशिक्षण देऊन आजच्या ह्या आजचे जे मुलींवरती अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, या बलात्कारासाठी कुठेही युवा तरुण त्या संकटाला बळी पडू नये, ह्या उद्देशाने आज आपण

0: ह्या मुंबई शहरासारख्या शहरामध्ये आपण मोठ्या संख्येने आपण युवा तरुणांना आपण हे प्रशिक्षण देतोय. यासोबत लालबाग असू दे, करिवड असू दे, मुंबई सेंट्रल असू दे, किंवा ताडदेव असू दे, किंवा मीरा भाईंदर असू दे, असे सर्व विविध जागांवरती आपला हा भव्य दिव्य कार्यक्रमासाठी आपल्या शिवकालीन युद्धकलेचं आपलं सादरीकरण असतं. खूप असे असंख्य लोकांनी आपल्या ह्या शिवकालीन युद्धकलेसाठी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. तरी या आपल्या शिवशंभू मर्दानी आखाडा हा कार्यरत करत असताना आज आपण 6 ते 7 हजार मुलांना ह्या शिवशंभू मर्दानी आखाड्याच्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली युवा तरुणांना आपण हे प्रशिक्षण दिलेलं आहे. मला स्वतः इंडिया पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. सोबत मला सर अभिमान वाटतो की या मुंबई सारख्या शहरामध्ये लोप पावत चाललेली ही कला आपण ही जिवंत करून आज आपण युवा तरुणांना आपण हे प्रशिक्षण देतोय. याबद्दल मला यासाठी मला या शिवशंभू मर्दानी आखाडीचं आपलं मला शिवशंभू मर्दानी आखाडा महाराष्ट्र राज्य संचालित दिवंगत महादेव विशाल या संस्थेचा मला अभिमान वाटतो.
1: खरं तुमचं जे काम आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि मगाशी तुम्ही संरक्षणाचा उल्लेख केला मुलींचा, कारण काय होतं ना, पुरुष असो किंवा स्त्री असो, जेव्हा आपलं शरीर सक्षम असेल, म्हणजे कसरत करत असू आपण, व्यायाम करत असू आणि एखादं खेळ आपल्याला अवगत असेल, तर मला असं वाटतं की आपण कधीही कुठेही न घाबरता कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो आणि कोणाची नजर वाकडी आपल्यावर पडणार नाही आणि त्याला आपण समर्थपणे मुकाबला करू शकतो. आणि तुम्ही जेव्हा वस्तादांचा उल्लेख केला तेव्हा मला महात्मा फुलेंचा काळ आठवला आणि लहुजी वस्ताद आठवले, ज्यांनी त्या काळामध्ये महात्मा फुलेंवरती किंवा त्यांना मदत केली. आणि जेव्हा अशा काही गोष्टी त्यांच्याबरोबर झाल्या तेव्हा त्यांच्याबरोबर एक मित्र म्हणून उभे राहिले, एक सहकारी म्हणून वस्ताद म्हणून उभे राहिले. आणि त्यांनी ज्या शत्रूंचा प्रतिकार करण्यामध्ये तेव्हाच्या ज्या रूढी परंपरा होत्या आणि महात्मा फुले पुढे, मग मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामध्ये जी कामगिरी केली त्यांनी आणि दोघांनी पण, सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले, तर लहुजी वस्ताद यांचाही सहभाग किंवा सहकार्य होतं त्यांना. आणि हा बोला
0: सर, यासोबत मला अजून सांगावं असं वाटतंय, आपली शिवशंभू मर्दानी आखाडा ही मीरा भाईंदरच्या शहरामधील मर्यादित नसताना मीरा भाईंदर आपल्या शिवशंभू मर्दानी आखाडा महाराष्ट्र राज्य संचालित दिवंगत महाधिवशाला ह्या शाखेच्या संस्थेच्या 4 शाखा आहेत, मुंबई सेंट्रल, मीरा भाईंदर, बोरोली, नायगाव, अशा अजून विविध ठिकाणी आपल्या शाखा पुन्हा नव्याने सुरू होणार आहेत. पण कार्यरत जे आपल्या ज्या शाखा आहेत मुंबई सेंट्रल, बोरोली, मीरा भाईंदर आणि नायगाव, या ठिकाणी असंख्य असे खेळाडू युवा तरुण त्या शाखेमध्ये येऊन प्रशिक्षण घेत आहेत. तरी शासनाला सुद्धा मला जरा थोडंसं असं सांगावं असं वाटतं की आपल्या ह्या लोप पावत चाललेल्या कलेला आपल्याला शालेय जीवनामध्ये ह्या कलेला जर जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळालं, जेणेकरून ह्या शालेय जे खेळाडू विद्यार्थी आहेत त्यांना हे ह्या कलेचा प्रशिक्षणाचा त्यांना लाभ मिळू शकतो.
1: आणि मला तुम्हाला असं विचारायचंय पुढे की लाठीकाठी या खेळात ज्यांना प्रावीण्य मिळवायचंय, म्हणजे स्पर्धेत भाग घ्यायचाय किंवा पुढे बक्षीस मिळवायचंय, त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही?
0: मला तर नक्कीच वाटतं की आज ही लाठीकाठी क्षेत्र असू दे किंवा शिवकालीन मर्दानी खेळ असू दे, लाठीकाठी क्षेत्र हे कधी आलं, ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवकालीन मर्दानी खेळ, त्याच्यातून हे लाठीकाठीमध्ये रूपांतर झालेलं आहे.
1: बरोबर
0: आहे. लाठीकाठी आपण खेळ खेळत असताना आजच्या तारखेला आपण जर पाहिलं, म्हणजे आता इतरही खेळ आहेत त्याच्यासोबत, कराटे आहेत, आता आपण उच्चार केला म्हणून कराटे आहेत, इतरही खेळ आहेत.
1: बरोबर.
0: परंतु लाठीकाठी हे क्षेत्र असं आहे की आपण स्वतःच एक आत्मसंतर कसं करू शकतो, एकाग्रता कशी करू शकतो. बरोबर आहे. जरी आपल्या आज आपण येता जाताना जर आपल्याकडे जर शस्त्र साहित्य किंवा काठी ही आपल्या जर नसेल, परंतु त्याच्या लाठीकाठीतून जे येणारे जे धाडस जे आहे,
1: बरोबर आहे,
0: धाडस आणि ते मिळणारे जे धाडस आहे, याच्यातून आपण जे संरक्षण करू शकतो आणि मग आपली जी नजरेची जी एकाग्रता आहे ह्या लाठीकाठी क्षेत्रातून आपल्याला सगळं उपलब्ध करून मिळते. त्याच्यातून आपल्याला याचा म्हणजे एखाद्या समजा माझ्यावरती एखाद्या कोणी प्रतिघात केला आणि त्या प्रतिघाताला मला उत्तर कसं देता आलं पाहिजे, त्या क्षेत्रामधून आपण सर्व आपण हे प्रशिक्षण आपण देतो. आणि मला हेच वाटतंय की शालेय जीवनापासून आणि जे युवा तरुण जे ज्यांनी आहेत ह्या लाठीकाठी क्षेत्राचा ह्या लोकांनी सर्व युवा तरुणांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे, जास्तीत जास्त संख्येने ह्या प्रशिक्षण घेऊन स्वतःचं संरक्षण कसं करता आलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या संकटाला तुम्ही बळी न पडता या संकटाला तुम्ही तोंड कसं देत असाल यासाठी तुम्ही सक्षम राहता आलं पाहिजे.
1: आणि आज राष्ट्रीय क्रीडा दिन आहे आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी आपण देशी खेळाविषयी, महाराष्ट्रीयन खेळाविषयी बोलतोय आणि आपल्या मातीतल्या खेळाविषयी बोलतोय, हे खरंच खूप छान आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे. हा बोला ना
0: सर. आताच आपण मगाशी माझ्या मुलांची मुलाखत चालू असताना आपला महाराष्ट्र राज्य लाठीकाठी क्षेत्र आणि तमिळनाडू सिलमट्टम ह्या क्षेत्रामध्ये आपला आपले संभाषण चालू असताना सर शिवकालीन मर्दानी खेळ हा फार मोठा आहे. म्हणजे मी आज माझ्या वस्तादांनी आणि माझ्या माझी खलिफा जे आहेत त्या खलिफांनी जो मला जो इतिहास सांगून गेलेत ते इतिहास सांगत सांगत असता असताना आज जे मी मुलांना जिल्हास्तरीय ते युनिक वर्ल्ड रेकॉर्ड किंवा एशियन चॅम्पियन स्पर्धेपर्यंत ज्या मुलांना मी जे त्या स्पर्धेमध्ये मी जे प्राधान्य दिलं आणि त्यांना जे मी खेळवलेलं आहे खास करून मला सांगावंसं यासाठी वाटतंय की लाठीकाठी क्षेत्र आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये चालत असताना जो तमिळनाडू तमिळनाडूचं जे राज्य आहे ह्या राज्यामध्ये फारसा त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. फक्त त्या तमिळनाडू राज्यामध्ये जो जे स्पर्धेचा जो भाग आहे त्याला त्या स्पर्धेमध्ये सिलमट्टम ह्या नावाने सिलमट्टम किंवा सिलंबम ह्या नावाने त्याला उचलला जातो. क्षेत्र तेच आहे, काठी फिरवण्याचं क्षेत्र तेच आहे, फक्त त्या तमिळनाडूच्या राज्यामध्ये सिलमट्टम या नावाने तो खेळ फक्त ओळखला जातो. म्हणजे म्हणून मला एक अभिमान असा वाटतोय की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा लाठीकाठीचा जो खेळ आहे म्हणून आज त्या तमिळनाडूच्या राज्यामध्ये सुद्धा आपला तो दरवळतोय, फक्त त्यांनी नावाची घोषणा वेगळी केली.
1: बरोबर बरोबर. आणि अथर्व आणि सारा तुम्ही काय सांगाल आता मुलाखतीच्या शेवटाला, सारा काय सांगशील जे कोण भाऊ बहीण असतील मित्रमैत्रिणी असतील तुमच्या वयातले वयाचे असतील त्यांनी कसं काय याच्यामध्ये भाग घ्यावा किंवा त्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही?
2: मुलींनी या खेळाकडे सत्याने म्हणजे आत्मविश्वासाने पाहावले तरी चालेल आणि जर सत्याने सराव केला तर नक्कीच यश मिळू शकते यांना.
1: खरं म्हणजे थोडक्यात कठोर सराव हा कोणाला चुकलेला नाही. तुम्हाला अभ्यास करायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला रोजचा अभ्यास करावा लागतो, अभ्यासाचा सराव करावा लागतो. बरं अथर्व आणि सारा तुम्ही लाठीकाठी या खेळात पुढे अशीच प्रगती करा, यश मिळवाल हीच शुभेच्छा. आणि
0: आपण हे शिवकालीन मर्दानी खेळाचं जर लाठीकाठीचं आपण जे प्रशिक्षण आपण जे देतोय तर ज्या ज्या ठिकाणी आपल्या ज्या शाखा आहेत त्या शाखेमध्ये आपण प्रशिक्षण देत असताना खूप अशी जे आपले जे लहान जे लहान बालकोपाळी जे खेळाडू जे आले होते प्रशिक्षण त्यांचे जे पालक जे घेऊन आले होते त्या पालकांकडून जे आलेले जे समस्या आहेत त्या मुलांच्या म्हणजे कोण जरा डोक्याने थोडंसं कमी बोलता येत नव्हतं म्हणजे असे असंख्य असे खेळाडू म्हणजे काही खेळाडू शाळेमध्ये अभ्यासच करायचे नाहीत, काही खेळाडू त्यांच्या ताणतणावामुळे थोडेसे डिप्रेशनमध्ये असायचे, म्हणजे असे खूप खेळाडू आपल्याकडे प्रशिक्षणासाठी आले होते. परंतु ह्या मुलांना आपण प्रशिक्षण देऊन लाठीकाठी ह्या क्षेत्रामध्ये मर्दानी खेळ क्षेत्रामध्ये आपण प्रशिक्षण देऊन त्यांच्यावरचा जो असणारा जो ताणतणाव आणि जे दडपण आणि ज्यांना कोणाला बोलता येत नव्हतं त्यांना आपण सर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष कसा बोलावा ह्या इथपर्यंत आपण त्यांना प्रशिक्षण.
1: धन्यवाद तुमचे. आणि आज राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष मुलाखतीमध्ये तुमच्याशी छान संवाद साधता आला त्याबद्दल खरंच मनापासून आभार.
0: धन्यवाद.

मित्रांनो, आता वेळ झाली युवातरंग या कार्यक्रमात थांबण्याची. रंजक सफर या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

0: FM Gold, खरा सोना।
1: रसिक हो तुम्ही ऐकताय न्यूज ऑन एआर ऍप वर आणि 100.1 MHz वर मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि रंजक सफर या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या कलावंतांनी आपलं सर्वस्व पणाला लावून महाराष्ट्राचा मंगल कलश मराठी जनतेच्या हाती ठेवला त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं। आज आहे शाहीर अमर शेख यांचा स्मृतिदिन।

आपल्या गायन आणि काव्याच्या माध्यमातून केवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळच नव्हे तर त्याआधी स्वातंत्र्य चळवळ आणि नंतर गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी जनजागृतीचं कार्य केलं. शाहीर अमर शेख म्हटल्याबरोबर सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो त्यांनी लिहिलेला समाजवादी शिवछत्रपती किंवा अमर अभिलाषा हा पोवाडा. समाजवाद साम्यवाद्याच्या व्याख्या तयार होण्याआधी शिवाजी महाराजांनी आपलं राज्य समतेच्या आधारावर बनवलं आणि त्यांनी एका आदर्श समाजवादाची पायाभरणी केली अशी मांडणी अमर शेख यांनी आपल्या पोवाड्यातून केली. महाराष्ट्राचा प्रखर अभिमान असलेला हा कवी राष्ट्रभक्त होता. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत आपल्याला साकारायचा असेल तर आपल्याला एकता आणि समतेवर आधारित समाज उभा करावा लागेल याची जाणीव त्यांच्या काव्यातून ठाई ठाई जाणवते.

रसिक, 20 ऑक्टोबर 1916 रोजी शाहीर अमर शेख यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी या ठिकाणी झाला. त्यांचे वडील हे हुसेन शेख हे रेल्वे तिकीट चेकर होते, तर आई या गृहिणी आणि कवयित्री होत्या. अमर शेख यांचं मूळ नाव मेहबूब शेख पटेल. त्यांची आई मुनेरबी यांना दुसऱ्या बहिणाबाई असं म्हटलं जायचं. शेख मुनेरबी यांचं औपचारिक शिक्षण झालेलं नव्हतं, पण विद्वानांनाही लाजवेल असं काव्य त्यांनी निर्माण केलं होतं. अमर शेखांनी काव्याचा वसा त्यांच्याकडूनच घेतला. अगदी लहान वयापासूनच हाती पडेल ते काम ते करू लागले. कधी ट्रकवर क्लीनर, तर कधी पाणक्याचं काम त्यांनी केलं. आणि 10-12 वर्षाचे असतानाच ते बार्शीतल्या राजन मिलमध्ये कामगार म्हणून लागले. परिस्थितीमुळे त्यांना 7वीपर्यंत शिक्षण घेता आलं आणि तिथं काम करत असतानाच त्यांनी कामगारांचं दुःख दैन्य जवळून पाहिलं. आपणही त्यांच्यापैकीच एक आहोत असं नाही, तर ते आणि आपण एकच आहोत अशी भावना मनात ठेवूनच ते त्यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न आपल्या परीने करू लागले.

कामगारांच्या मेळाव्यात गाणी म्हणत असताना कामगार नेत्यांनी शाहीर अमरशेखांच्या गुणांची पारख केली. इतक्या लहान वयात त्यांना पहाडी आवाजाची देणगी लाभली हे त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. मग ज्या ठिकाणी कामगार कष्टकरी लोकांचा मोर्चा सभा असेल त्या ठिकाणी अमरशेख गाऊ लागले. सुरुवातीचं गाण्याचं प्रशिक्षण त्यांनी बार्शीतल्या नारायण भट यांच्याकडे घेतलं, पण कामाच्या जबाबदारीमुळे त्यांना ते सुरू ठेवता आलं नाही. जेव्हा शक्य असेल तेव्हा ते स्वतःच रियाज करू लागले आणि आपल्या आईच्या कविता ऐकता ऐकता स्वतःही कविता रचू लागले. कोल्हापूरचे शाहीर हैदर लहरी त्यांचे आदर्श होते आणि शाहीर हैदर लहरींनी रशियन क्रांतीवर पोवाडा लिहिला होता, म्हणून ते त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि त्यांच्याप्रमाणेच आपणही लिहावं आणि गायन करावं असं त्यांच्या मनात आलं. गिरणी चळवळीतले नेते कमलाकर पिंपरकर आणि कहाडकर यांच्या सोबतीनं ते विविध ठिकाणी कार्यक्रम करून इंग्रज आणि सरंजाम प्रवृत्तीच्या भांडवलदारांविरुद्ध जनजागृती करू लागले. 1939 साली युद्धविरोधी घोषणा दिल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आणि 1939 ते 1941 या काळात शाहीर अमरशेखांना साधारणतः 18 महिन्यांचा तुरुंगवास लाभला.

रसिकाऊ, तुरुंगातून सुटल्यावर इंग्रजांची नजर शाहीर अमर शेख यांच्यावर होती, म्हणून त्यांना पुन्हा कामगार चळवळीत आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणं लगेच शक्य नव्हतं. त्या दरम्यान त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केलं. प्रसिद्ध दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्याकडे त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. पुढे त्यांनी आचार्य अत्रेंच्या महात्मा फुले या चित्रपटात काम केलं. तसंच प्रपंच नावाच्या चित्रपटातही ते प्रमुख भूमिकेत झळकले. त्यांच्या अभिनयाची दखल प्रादेशिक तसंच राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली होती. 1944 त्यांनी पुन्हा चळवळीवर लक्ष केंद्रित केलं. 7 जानेवारी 1944 टिटवाळ्यात एक किसान सभा झाली होती, त्यामध्ये त्यांनी आपले पोवाडे सादर केले आणि हा कार्यक्रम त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. कारण या कार्यक्रमानंतरच अण्णाभाऊ साठे आणि द. ना. गव्हाणकर यांच्या बरोबर येऊन त्यांनी लाल भावटा कला पथकाची स्थापना केली आणि यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात एक नवं पर्व सुरू झालं. पहिला प्रश्न विचारतोय, शाहीर अमर शेख यांनी कुठल्या दिग्दर्शकाकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं? शाहीर अमर शेख यांनी कुठल्या दिग्दर्शकाकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं त्यांचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 1434 आणि 45 1435. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

चुकी आमची कळली होती आम्हा मागाहून आला होता पुन्हा उमाळा तुम्हाशी पाहून दूरपणा तर तुम्ही जावे।

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
3: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.
4: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात या शाहिरी कलेने अत्युच्च शिखर गाठलं आणि शाहीर अमर शेखांच्या कलेला बहर आला. भाषावार प्रांतरचनेचं तत्व स्वीकारूनही काँग्रेसनं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या एकभाषिक राज्याबाबत धरसोड करायला सुरुवात केली आणि महाराष्ट्रात प्रचंड असंतोष उफाळून आला. या लढ्याला धगधगत ठेवण्याचं काम शाहिरांनी केलं. गावोगाव फिरून शाहिरांनी महाराष्ट्र ढवळून काढला आणि 1948 साली भरलेल्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेत अमर शेखांनी अण्णाभाऊ साठे यांचा महाराष्ट्राचा पवाडा आणि माझी मुंबई हा वग सादर केला. त्याचा प्रभाव इतका होता की परिषदेच्या सगळ्या भाषणांमधून ठरावांमधून जे व्यक्त झालं नाही ते शाहिरांच्या या कार्यक्रमातून व्यक्त झालं असं अनेक वृत्तपत्रांनी म्हटलं. या आंदोलनात 1956 गोळीबारामुळे 105 हुतात्मे झाले आणि महाराष्ट्र पेटला. गावोगाव हजारोंच्या सभा सुरू झाल्या आणि त्या अण्णाभाऊ अमर शेखांच्या गीते पवाड्यांनी वगनाट्यांनी गाजवल्या. पहिला प्रश्न विचारलाय, शाहीर अमर शेख यांनी कुठल्या दिग्दर्शकाकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं त्यांचं नाव तुम्ही मला सांगायचंय. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 41 34 आणि 45 15 41 35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

0: हार जीतची हौसच खोटी तुझी न माझी बरोबरी।
1: रसिकहो, शाहीर अमरशेख यांची कन्या मल्लिका अमरशेख यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आठवणी जाग्या केल्या त्या अशा, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाईंचे खेडोपाडी कार्यक्रम व्हायचे, लोक त्यांच्या कार्यक्रमाला आवर्जून यायचे आणि जर माईक बंद पडला तर विदाऊट माईक शेवटच्या माणसापर्यंत त्यांचा आवाज पोहोचायचा, इतका पहाडी आवाज त्यांचा असायचा। कार्यक्रम सुरू असताना मध्यंतर झाल्यानंतर ते डफ फिरवायचे आणि त्या डफात लोक 5 रुपये 10 रुपये 50 रुपये जे काही असेल ते टाकायचे आणि तो डफ पूर्ण भरून जायचा आणि तो भरलेला डफ आयोजकांसमोर नेऊन द्यायचे आणि म्हणायचे की हा तुमच्या शाळेला निधी, याच लोकांकडून आलेला तेवढाच घ्या आणि माझा डफ मला परत द्या। अमरशेख हे विद्रोही कवी होते पण त्यांनी समतेच्या मार्गातूनच विद्रोह केला। जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केलं होतं तेव्हा कम्युनिस्ट चीन विरोधात त्यांनी गीत रचलं होतं, बर्फ पेटला हिमालयाला विझवायाला चला, हे आपण लक्षात घ्यायला हवं। अमरशेख हे शाहीर, कामगार, पुढारी, स्वातंत्र्य सैनिक, अभिनेता असं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं आणि आचार्य अत्रे म्हणायचे अमरशेख म्हणजे धग, रग, आग, धुंदी आणि बेहोशी यांची जिवंत बेरीज। पहिला प्रश्न विचारलाय शाहीर अमरशेख यांनी कुठल्या दिग्दर्शकाकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं, त्यांचं नाव आहे मास्टर विनायक। आणि ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो, दीपा पालकर, दीपाली विचारे, शुभलक्ष्मी मस्तकार, नीलम राणे, प्रमोद राऊत, मंगला शेठ, काशीनाथ क्रमवंत, संजय गांधी, समीर नाईक, गणेश नरसाळे आणि शरद रावराणे। सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद। पुढचं जे गाणं आहे जे शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनातून उतरलेलं आणि शाहीर अमरशेख यांचे नातू शेख जानू चांद यांनी गायलेलं गाणं आपण आता ऐकूया।

मामा दोघांची गरिबी न केली दादा तुना मा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची बांधा बांध झाली भाकरी तुकड्याची आणि गालवीत निघाली महिना माझी मला चांदली शुक्राची पर गाव दरीला येताच कळी कोमिली तिच्या मनाची शिकस केली मी तिला हसवण्याची खैरात केली वचनाची पत्राची कारणाची दागिन्यानं मोडून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची साज कोल्हापुरी वजराची गळ्यात माळ पुतळ्याची दंडा तिळा हातात गोखर मासोळ्या नाकात नस सर्जाची परी नाही उमलली कळी तिच्या मनाची आणि उरावर दगड ठेवून वाट झाली.

जोडीची सोन्याच्या लढीची पुस्तकांच्या थडीची पर पैदास इथं भलती चोरांची शिरजोरांची आईत खाऊ हरामखोर भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची परवा नाही केली थंडीची उन्हाची पावसाची पाण्यानं भरलं खिस माझं वान मला एका छत्रीची त्या दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची मुंबई बेळगाव कारवार निपाणी गोवा सह एक बाजू राज्याची चका

घर बुडाली गर्वाची म्हणे अण्णा भाऊ साठे घर बुडाली गर्वाची मी तू पणाची जुलमाची जबरीची अन्यायाची तस्कराची निकुंभळीला कत्तल झाली इंद्रजिताची आणि 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची ती जस गत झाली कलियुगा माझी महाराष्ट्र द्वेष्ट्यांची अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची शिवाजी पार्कच्या मातीचे परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची

रसिक आपल्या बुलक्या डोळ्यांनी आणि निरागस चेहऱ्याने प्रेक्षकांवर मोहिनी घालणाऱ्या दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्री जयश्री गडकर यांचाही आज स्मृतिदिन आहे. 2008 साली त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यांच्या जाण्यानं महासंपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. जयश्री गडकर यांनी मराठीप्रमाणे हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी अनेक चित्रपटात सोशिक पण तितक्याच कणखर स्त्रीची भूमिका साकारली आणि प्रत्येक मराठी गृहिणीसाठी जयश्री त्यांच्यातीलच एक होत्या. रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये जयश्री यांनी साकारलेल्या कौशल्या मातेच्या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि कर्नाटकमधील कारवार जिल्ह्यातल्या सदाशिवगड गावात एका सर्वसाधारण कोकणी घरात जन्मलेल्या जयश्री गडकर यांना नृत्य आणि गायन कलेची प्रचंड आवड होती आणि 5 वर्षाच्या असताना त्यांचं कुटुंब मुंबईत आलं आणि पुढचं सगळं शिक्षण त्यांचं मुंबईत झालं आणि इथं त्यांनी कथ्थक नृत्याचं आणि सोबत गायन कलेचं शिक्षण घेणं सुरूच ठेवलं. दुसरा प्रश्न विचारतोय, नीट लक्ष देऊन ऐका. रामायण मालिकेत जयश्री गडकर यांनी कुठली भूमिका साकारली होती त्या भूमिकेचं नाव तुम्ही मला सांगायचंय. रामायण मालिकेत जयश्री गडकर यांनी कुठली भूमिका साकारली होती त्या भूमिकेचं नाव तुम्ही मला सांगायचंय. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245141434 आणि 4515435. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

0: चार रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
2: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव. आपण ऐकताय मराठी गाणी आणि कलाकारांची भेट घडवणारी आपली वाहिनी 100.1 MHz FM गोल्ड.
3: रसिक हो, रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. जयश्री गडकर यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केलं. त्यांचा पहिला चित्रपट होता तमाशा. फोटोग्राफर राम देवताळे यांनी एका समारंभात नृत्य करणाऱ्या जयश्री गडकर यांचा फोटो काढला आणि त्यांच्या स्टुडिओत लावला. आणि राम यांच्या स्टुडिओत आलेल्या दिनकर पाटील यांनी जयश्री यांचे फोटो पाहून त्यांना दिसतं तसं नसतं या चित्रपटात नृत्य करण्याची संधी दिली. तिथं दिग्दर्शक राजा परांजपे यांनी त्यांना पाहिलं आणि चित्रपटात अभिनय करण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. दुसरा प्रश्न विचारलाय, रामायण मालिकेत जयश्री गडकर यांनी कुठली भूमिका साकारली होती त्या भूमिकेचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 1434 आणि 45 1435. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

रसिकभाऊ जयश्री गडकर यांनी सांगते एका अवघाची संसार मानिनी यासारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केलं. त्यांनी तमिळ गुजराती भोजपुरी आणि पंजाबी चित्रपटातही अभिनय केला आणि साधी माणसं पाटलाजी सून आणि थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटांसाठी सलग 3 वर्ष सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीच्या पुरस्काराने जयश्री गडकर यांना गौरवण्यात आलं. दुसरा प्रश्न विचारला होता रामायण मालिकेत जयश्री गडकर यांनी कुठली भूमिका साकारली होती त्या भूमिकेचं नाव आहे अर्थातच कौशल्या माता. ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो. दीपाल फालकर, दीपाली विचारे, प्रमोद राऊत, मंगला शेठ, नीलम राणे, शुभलक्ष्मी मस्तकार, काशीनाथ क्रमवंत, संजय गांधी, प्रशांत धांगुर्डे, ज्ञानेश्वर जठार, सीमा निनावे, अपर्णा चितारी, सुनीता व्यवहारे, अरुण गावकर, शरद राव राणे, शेखर खिरे, अरुणा पटवर्धन, विनया संभूस, जयश्री काठे, जगन्नाथ केदारे, राधिका चव्हाण, सरिता पाटील, पंढरीनाथ कांबाडी आणि संतोष शिंदे. सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद.

रसिक हो, मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आजच्यापुरती तुमची रजा घेतो। आज दुपारी 2:30 ते 5 वाजता चैताली तुमच्यासाठी बहारदार कार्यक्रम घेऊन येणार आहे। ऐकत रहा आणि ऐकवत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड आणि FM रेनबो वाहिनी।

0: समझूती करार पर हस्ताक्षर कर्या। ईरानना રાષ્ટ્રપતિએ જણાવ્યું છે કે તહેરાન અમેરિકા સાથે વાતચીત માટે તૈયાર, પરંતુ અમેરિકા પ્રત્યે સાવધ પણ છે। અને આજે રાષ્ટ્રીય રમત દિવસ, ઉપરાષ્ટ્રપતિ, પ્રધાનમંત્રી અને રમતગમત મંત્રીએ હોકીના દિગ્ગજ મેજર ધ્યાનચંદને તેમની જન્મજયંતિ પર શ્રદ્ધાંજલિ અર્પણ કરી। આકાશવાણી પરથી સમાચાર પૂરા થયા। હવે પછી આ 2:30 પ્રાદેશિક સમાચાર સાંભળી શકશો।
1: तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना। केंद्रीय अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर, G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत घेणार सहभाग। अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी, मात्र अत्यंत सावध पवित्रा। नेपाळमध्ये पुरातल्या मृतांची संख्या 626। महाराष्ट्रातले 100 पर्यटक बिहारमार्गे परतीच्या प्रवासाला रवाना। आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आजपासून तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यादरम्यान ते विविध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांसाठी रवाना झाले। या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला। अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीत उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आपण उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं। या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत। त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदीर झापारो यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 6 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाल्यात। या दौऱ्यादरम्यान त्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार असून विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी त्या संवाद साधतील। या चर्चांमध्ये भारतामधील गुंतवणुकीच्या संधी, आर्थिक स्थितीचा आढावा तसंच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार, गुंतवणूक, भागीदारी अधिक दृढ करण्याच्या क्षेत्रांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं जाईल। भारत आणि अमेरिका यांच्यात जॅव्हलिन या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदी करारावर स्वाक्षरी झाली असून त्याचा वापर भारतीय लष्करासाठी केला जाणार आहे। हे खांद्यावरून मारा करता येण्यासारखं क्षेपणास्त्र आहे आणि दोन्ही देश संयुक्तपणे त्याचं उत्पादन करणार आहेत। या करारामुळे भारतीय लष्कराला असलेलं अमेरिकेचं भक्कम पाठबळ दिसून येतं असं अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटलंय। तसंच हा करार म्हणजे परस्परांना लाभदायक सहउत्पादन वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्रातला उद्योगांचा पाया विस्तारण्यासाठीची उत्तम संधी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे। अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी आहे, मात्र तरीही आपण अत्यंत सावध असल्याचं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलंय। एका मुलाखतीदरम्यान त्यांनी इराणची भूमिका स्पष्ट केली। जून महिन्यात झालेला शांतता करार पुन्हा लागू करण्यासाठी वाटाघाटींवर भर दिला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं। इराणमध्ये सध्या देशांतर्गत आर्थिक दबाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान आलंय। या कराराची अंमलबजावणी सुरू असताना इराणनं सुमारे 9 कोटी पिंपळ तेलाची निर्यात केली होती असं त्यांनी सांगितलं। तर एका दुसऱ्या संदेशात इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनेई यांनी देशासमोरच्या वाढत्या आर्थिक आव्हानांवर आणि लोकांच्या रोजीरोटीच्या समस्यांवर गंभीरपणे लक्ष देण्याचं आवाहन केलंय। अमेरिका आणि इराणनं संघर्षविरामासाठी गेल्या 18 जूनला केलेल्या करारातल्या अटींचं वारंवार उल्लंघन झाल्यानं तो निष्फळ ठरला आहे। सर्बियातल्या बेलग्रेड इथं अलिप्ततावादी चळवळीत सहभागी झालेल्या राष्ट्रप्रमुख तसंच शासनप्रमुखांच्या पहिल्या परिषदेच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त उच्चस्तरीय स्मरणोत्सवाची बैठक होणार आहे। 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर असे 2 दिवस ही बैठक चालेल। या बैठकीत सहभागी होणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू करणार आहेत। अलिप्ततावादाचा वारसा आजच्या जगासाठी शिकवण अशी या बैठकीची संकल्पना आहे। भारत या चळवळीचा संस्थापक सदस्य असून या चळवळीच्या तत्व आणि मूल्यांप्रती भारत सदैव वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. तमिळनाडूत इरोड इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला आज ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते बंगळुरूत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. उद्या उपराष्ट्रपती केरळमला भेट देतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते लक्षद्वीपमध्ये मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये पुरातल्या बळींची संख्या आता 626 झाली आहे. अजूनही सुमारे 2000 लोकांचा थांगपत्ता लागलेला नाही तर सुमारे 5000 लोकांशी संपर्क तुटल्याची भीती आहे. हिमालयीन क्षेत्रात बचावकार्य सुरू असून अनेक ठिकाणी मृतदेह हाती लागत आहेत. पुरामुळे संपर्क तुटल्यानं विविध ठिकाणी अडकून पडलेल्या 2500 जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात काम करणारे कामगार बोगद्यात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी भारतानं तंत्रज्ञांचं पथक आणि इतर साहित्य पाठवलं आहे. आतापर्यंत भारतानं 157 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलंय. महाराष्ट्रातून नेपाळला तीर्थयात्रेसाठी गेलेल्या 100 भाविकांची बिहार सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून बिहारमध्ये काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वे गाडीनं महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा केला जात आहे. देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन 2012 पासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्यात. या निमित्तानं त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय. जिद्द, शिस्त आणि उत्कृष्टतेची भावना ही देशाच्या क्रीडा संस्कृतीची ओळख असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय. देशात विकसित होत असलेली क्रीडा परिसंस्था ही प्रत्येक स्तरातील प्रतिभेची जडणघडण करण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली आहे. हॉकी या खेळातलं मेजर ध्यानचंद यांचं नैपुण्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनीही आज नवी दिल्ली इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया चळवळीला पुढची दिशा देण्याच्या उद्देशानं देशभरात खेळाच्या मैदानात 1 तास या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
2: आज नेशनल स्पोर्ट्स डे के अवसर पर सारे देश में फिट इंडिया मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए 1 घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है. आज सुबह से मुझे सूचना मिल रही है लाखों की संख्या हर गली में मैदान में देश के युवा 1 घंटे के लिए खेलने के लिए आए हैं. मुझे खुशी है मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा.
1: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही क्रीडा दिनानिमित्त सलग 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारे मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलंय. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडच्या हल्द्वानी इथं सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांविरोधात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत FIR दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शुद्धीकरण हा गुन्हा आहे असं ते म्हणाले.
3: ये एक क्राइम है, एक इलीगल चीज की गई. हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन अनटचेबिलिटी को बैन करता है, कहता है कि अनटचेबिलिटी को जो प्रैक्टिस है वो इलीगल है. शुद्धिकरण जो हो रहा है वो अनटचेबिलिटी ही है, वो दूसरे नाम से अनटचेबिलिटी है. अगर मैं शुद्धिकरण करता हूं तो उसका फाउंडेशन अनटचेबिलिटी है. अनटचेबिलिटी के बिना मैं शुद्धिकरण कर ही नहीं सकता.
1: केंद्रीय गोदाम महामंडळानं महाराष्ट्रातल्या नाशिकहून तमिळनाडूमधल्या चेन्नईला कांदे घेऊन जाणारी दुसरी रेल्वेगाडी रवाना केली. यामुळे पुरवठा

0: सकाळी मजबूत होऊन देशभरातल्या बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वेळेवर होईल असं महामंडळानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. केंद्रीय अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर, G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत घेणार सहभाग. अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी, मात्र अत्यंत सावध पवित्रा. नेपाळमध्ये पुरातल्या मृतांची संख्या 626. महाराष्ट्रातले 100 पर्यटक बिहारमार्गे परतीच्या प्रवासाला रवाना. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: है पर मज़ा तो तब है जो रियल लाइफ में डट कर खड़ा रहे और मजबूती से खड़ा रहे और मुस्कुरा कर कहे ए जिंदगी गले लगा ले. नहीं, चलिए सुनते हैं ये गीत.

दुपारचे 2:30 वाजलेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया जयंती रामा यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग नारायणी आणि पूर्वकल्याणी. त्यांना व्हायोलिन साथ केली आहे सारदा मुरली यांनी आणि मृदंगम साथ आहे आदित्य राजगोपालन यांची. ऐकूया जयंती रामा यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग नारायणी.

0: जयंती रामा यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग नारायणी आणि त्यानंतर पूर्वकल्याणी हे दोन राग आपण ऐकलेत. त्यांना व्हायोलिन साथ केली होती शारदा मुरली यांनी आणि मृदंगम साथ होती आदित्य राजगोपालन यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00 तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या YouTube चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.